0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

0: 7 ऑक्टोबर आज आहे. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे. तुमची आजची ही मॉर्निंग गुड करायला. 7 ऑक्टोबरला इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या त्या आपण जाणून घेऊयात आजच्या या दिनविशेष मध्ये. तर 1905 मध्ये पुण्यात विलायत कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला हा पहिलाच प्रयत्न होता 1905 मध्ये पुण्यात आजच्या दिवशी. यानंतर 1912 मध्ये हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले होते आणि 1919 मध्ये महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले. या पत्रिकेतून त्यांनी लोकांपर्यंत स्वराज्य, सत्याग्रह, स्वावलंब आणि अहिंसा यांचा संदेश पोहोचवला. नवजीवन हे केवळ एक वृत्तपत्र नव्हतं तर लोकजागृतीचं शक्तिशाली साधन होतं. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, समाजात नैतिकता जागवणं आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणं हीच त्यामागची खरी भावना होती. यानंतर 1919 मध्येच KLM या विमान कंपनीची स्थापना झाली होती आणि 1933 मध्ये आजच्या दिवशी 5 छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करून एअर फ्रान्स ही कंपनी स्थापन झाली आणि 2008 मध्ये आजच्या दिवशी लघुग्रह 2008 TC3 ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशात पडली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी लघुग्रहाचा अंदाज पहिल्यांदाच लावण्यात आला होता. यासोबतच आज जन्मदिवस आहे 1914 ला जन्मलेल्या गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा. बेगम अख्तर यांना गझल सम्राज्ञी म्हणून ओळखलं जातं. गझल, दादरा आणि ठुमरी या शैलीमध्ये त्यांचा आवाज म्हणजे एक जादू होती. बेगम अख्तर यांनी शास्त्रीयतेला सहजतेची जोड दिली आणि गझलला घराघरात पोहोचवलं. त्यांच्या गायकीतून दुःख, विरह, प्रेम आणि आसक्ती या सगळ्या भावनांचा स्पर्श जाणवतो. यासोबतच आज जन्मदिवस आहे 1917 जन्मलेले कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा V.M. कुलकर्णी यांचा. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 7 ऑक्टोबरचं दिनविशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा आरजे अदनानचा हा शो.
1: Only on MGM 90.8 FM.

0: Let's talk about vitamins. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan, तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. आपण बोलत आहोत व्हिटॅमिन्स आणि फॉलिक ऍसिड बद्दल.
1: आणि फॉलिक ऍसिडचे नैसर्गिक स्त्रोत कोणते?
2: फॉलिक ऍसिड आपल्याला खूप साऱ्या गोष्टींमधून मिळत असतो, जे आपल्या दैनंदिन आहारात असतातच त्या गोष्टी. जसं हिरव्या पालेभाज्या आपण सगळेच खातो, पालक आहे, मेथी आहे, चवळीची भाजी, नंतर मोड आलेली कडधान्य जे आपण नेहमीच खातो, नंतर हरभरा, मूग, मसूर, वाटाणा या गोष्टींतून पण फॉलिक ऍसिड मिळतं. नंतर सोयाबीन आणि राजमा हे चांगला सोर्स आहे फॉलिक ऍसिडचा. मग वेगवेगळ्या फळांतून पण आपल्याला मिळतो, जसं संत्री आहे, मोसंबी, नंतर शेंगदाणे जे नेहमी खातात तो पण चांगला सोर्स आहे फॉलिक ऍसिडचा. नंतर जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी युकृत म्हणजे जे लिव्हर असतं ते पण चांगला सोर्स आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शिजवताना हे फोलेटचा जो काही भाग असतो तो नष्ट होत असतो, होऊ शकतो. त्याच्यासाठी शक्यतोवर भाज्या ज्या आहेत त्या कमी पाण्यात आणि कमी वेळ शिजवाव्या, म्हणजे आपल्याला फॉलिक ऍसिडचं प्रमाण चांगल्या प्रमाणात मिळेल. पण काय करतो, भाजी कोणाकोणाला अर्धवट कच्ची आवडते किंवा कोणाकोणाला अतिशिजलेली आवडते, तर ते अतिशिजवल्यामुळे त्या वाफेतून व्हिटॅमिन्स हे उडून जातात.
1: म्हणजे मीडियम आपण शिजवू शकतो.
0: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि आपलं आयुष्य एकदम निरोगी बनवा. ते ठीक.

0: बोलते क्यों नहीं?
1: हेलो नमस्कार गुड इवनिंग, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे RJ भूषण आणि शो सुरू झालाय आपला। मित्रांनो, कपाट उघडलं की एखादं टी शर्ट, शर्ट, रुमाल किंवा बेडशीट दिसतं, पण या सगळ्यांच्या मागे एक छोटंसं पांढरं फूल आणि त्यामागे एक मोठी शेतीची गोष्ट आहे, कापूस। मित्रांनो, आज आहे 7 ऑक्टोबर, वर्ल्ड कॉटन डे। आपल्याला कापूस म्हणजे फक्त शेतात दिसणारं पीक वाटतं, पण खरं तर कापसाची गोष्ट शेतापासून सुरू होऊन धागा, कापड, कपडे आणि शेवटी आपल्या रोजच्या आयुष्यापर्यंत येते। आणि यामागे फक्त शेतकरी नाही, कापूस वेचणारे कामगार, जिनिंगमध्ये काम करणारे लोक, सूत गिरण्या, टेक्सटाईल उद्योग, कपडे तयार करणारे कारागीर, अशी एक मोठी चेन जोडलेली असते। म्हणूनच आजचा दिवस फक्त कापसाचे कौतुक करण्याचा नाही, तर आपल्या अंगावरचा हा कापड इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती लोक मेहनत घेतात याचा विचार करण्याचाही दिवस आहे। विशेष म्हणजे भारत हा जगातला प्रमुख कापूस उत्पादक देशापैकी एक आहे, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही आजचा दिवस खास आहे। मित्रांनो, मी आहे RJ भूषण, शो सुरू झालाय आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज आहे वर्ल्ड कॉटन डे आणि कापसाबद्दल एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल. आपण कापूस पाहतो तो पांढरा शुभ्र, पण जगात कापसाचे रंग फक्त पांढरेच नसतात. नैसर्गिकरित्या हिरवट, तपकिरी आणि इतर शेड्समध्येही कॉटन फायबर्स आढळतात. पण आपल्याला बाजारात पांढराच कापूस का दिसतो? कारण टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये पांढऱ्या कापसाला रंग देणं, प्रोसेस करणं आणि वेगवेगळ्या प्रकारचं कापड तयार करणं तुलनेने सोपं पडतं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जगभरात साधारण 24 मिलियन शेतकरी कापूस पिकवतात आणि कॉटन व्हॅल्यू चेनमुळे अंदाजे 125 मिलियन लोकांना रोजगार मिळतो. FAO माहितीनुसार जगभरात कापूस हा लाखो कुटुंबाच्या उत्पन्नाचा महत्वाचा आधार आहे. म्हणजे आपण दुकानातून 500-600 रुपयांचा टी शर्ट घेतो, पण त्या एका टी शर्टच्या मागे कितीतरी हात काम करत असतात. म्हणून कापूस म्हणजे फक्त पीक नाहीये, तर शेतीपासून उद्योगापर्यंत जोडणारा एक धागा आहे. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: एंग्जाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. Everybody.

डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण दिवसभर काम करतो, फोन बघतो, बोलतो, प्रवास करतो, काही ना काही विचार करत असतो. पण आपण दिवसभरात स्वतःसाठी खरंच किती मिनिट थांबतो? 5 मिनिटं शांत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. कधी खिडकीतून बाहेर बघणं, चहा निवांत पिणं, एखादं आवडतं गाणं पूर्ण ऐकणं किंवा काहीही न करता फक्त शांत बसणं, आपल्या मेंदूला सुद्धा थोडा ब्रेक लागतो. आपण मोबाईलला बॅटरी लो झाली की लगेच चार्जिंगला लावतो, पण आपली एनर्जी लो झाली तर तेव्हा आपण काय करतो? आणखी एक काम सुरू करतो. म्हणून आजचा छोटासा एक्सपेरिमेंट करून बघा. दिवसातून फक्त 5-10 मिनिटं स्वतःसाठी बाजूला ठेवा. काही मोठं करायचं नाही, फक्त थोडं थांबायचं. कारण सतत धावणं महत्वाचं नाही, कुठे थांबायचं हे कळणंही तितकंच महत्वाचं आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, मला सांगा, तुमच्या घरात अशी कोणती वस्तू आहे जी दिसायला एकदम साधी आहे पण तिच्याशिवाय घर चालत नाही? कुणासाठी ते घड्याळ असेल, कुणासाठी चहाचा कप, कुणासाठी रिमोट कंट्रोल, आणि काही घरांमध्ये तर रिमोट हरवलं की पूर्ण घराची इमर्जन्सी मीटिंगच बसते. पण खरं सांगायचं तर आपल्या घरात अशा कितीतरी छोट्या वस्तू असतात ज्याची किंमत कमी असते पण उपयोग खूप मोठा असतो. तुमच्या घरातली अशी कोणती वस्तू आहे आणि का बरं, हा आन्सर तुम्हाला मला माझ्या इंस्टाग्रामवरती DM करून सांगायचं आहे. मला जे उत्तर इंटरेस्टिंग वाटेल मी त्यांचं नाव आणि उत्तर शोमध्ये वाचून सांगणार आहे. सो मला इंस्टाग्रामवरती DM करायसाठी माझा इंस्टाग्राम ID आहे RJ_Bhushan.Pawar. मी आहे RJ Bhushan. शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा विषय पुन्हा चर्चेत येतोय आणि याबद्दल मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलंय की मुद्दा फक्त पाणी कमी पडायचा नाहीये तर पाणी वाया जाण्याचा सुद्धा आहे. महापालिकेने शहरात पाणी वाया घालवण्याच्या प्रकारांवर कारवाई सुरू केली आहे. 2 जणांना पाणी वाया घालवल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे आणि 33 बेकायदेशीर पाणी कनेक्शनवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. आता हे ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की अरे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी दंड. पण विचार करा, नळातून सतत थेंब पडत असतील, गाडी धुताना गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत असाल, घरात पाण्याची टाकी भरून वाहत असेल, तर एका घरात थोडं दुसऱ्या घरात थोडं आणि असं हजारो घरांमध्ये झालं तर. म्हणून पाण्याची बचत ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाहीये. आपल्या घरातून सुरू झालेली छोटी बचत शहरासाठी मोठी ठरू शकते. तर आज घरी गेल्यावर एकदा नळ, टाकी आणि पाण्याचं लीकेज व्यवस्थित चेक करा. काय ना, पाणी वाचवण्यासाठी नेहमी मोठं काही करावं लागत नाही, कधी कधी फक्त नळ व्यवस्थित बंद करणं सुद्धा पुरेसं असतं. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा उडता तीर हा मूवी 9 ऑक्टोबरला रिलीज होणार होता, पण आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे। आता हा मूवी 23 ऑक्टोबरला थिएटरमध्ये येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 2 आठवड्यांनी काय फरक पडतो, पण बॉलिवूडमध्ये मात्र रिलीज डेट म्हणजे खूप मोठा विषय असतो। कारण एखाद्या मूवीला थिएटरमध्ये किती स्क्रीन्स मिळतील आणि त्याच आठवड्यात दुसरा कोणता मोठा मूवी येतोय, फेस्टिवल सीझन आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। आणि उडता तीरच्या बाबतीत मेकर्सना थोडी क्लीनर रिलीज विंडो मिळावी यासाठी तारीख बदलल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे मूवी बनवणं एक गोष्ट आणि तो मूवी योग्य दिवशी थिएटरमध्ये आणणं ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे। आता 23 ऑक्टोबरला आयुष्मान आणि साराची ही जोडी प्रेक्षकांना किती आवडते हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि तुम्ही मूवी पाहायला रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशी जाता का मग रिव्ह्यू बघून जाता, मला DM करून सांगा माझ्या इंस्टाग्राम ID वरती RJ_भूषण.पवार। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण काही गोष्टी अशा करतो ज्यामागे कारण काय हे आपल्याला माहितच नसतं. जसं फॉर एक्झाम्पल, आपण शिंकताना डोळे बंद करतो. याचा कधी विचार केलाय का? शिंकताना आपल्या शरीरात एकदम जोरात रिफ्लेक्स ऍक्शन होतं, त्यामुळे चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे आसपासचे मसल सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे डोळे आपोआप बंद होणं ही शरीराची नॅचरल रिॲक्शन आहे. आणि आता गंमत अशी की लहानपणी कुणीतरी आपल्याला सांगितलं असेल की शिंकताना डोळे उघडे ठेवले तर डोळे बाहेर पडतात, आणि आपण ते खरं मानून बसतो. पण खरं कारण वेगळंच आहे. आपलं शरीर काही गोष्टी आपल्याला विचारून करत नाही, जसं की हृदय धडधडणं, श्वास घेणं, डोळ्यांची ब्लिंकिंग, शिंकणं. म्हणजे शरीराकडे स्वतःचं छोटस ऑटोमॅटिक सिस्टम असतं. आणि मजा म्हणजे आपण दिवसभरात टेक्नॉलॉजीला स्मार्ट म्हणतो, पण आपलं शरीर हजारो वर्षांपासून आपल्यापेक्षा स्मार्ट काम करतंय. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 FM.